ओके ठीक शायद बबर जो ही वारो गानो मतलब जेको आहे न काफ़ी टाइम खां मूंखे इलाही सुठो लॻंदो आहे. अलाए छो सुठो लॻंदो आहे त मतलब ही गानो ॿुधी करे मूंखे अहसासु थींदो आहे त जेके असांजी ज़िंदगी में प्यारा माण्हू हूंदा आहिनि, हा जंहिंखे सभ खां वधीक असां प्यार कयो हूंदो आहे, रिस्पेक्ट ॾिनी हूंदी आहे, जंहिंजो एहतराम कयो हूंदो आहे, ऐं जॾहिं उहे माण्हू असांखे तकलीफ़ूं ॾींदा आहिनि त पोइ वाक़ई ॾुख थींदो आहे. ईअं न कंदा कयो, कुझु चीज़ूं असांजे हथ में हूंदियूं आहिनि, अगरि असां कोशिशि कयूं त करे सघूं था. तव्हां बि कोशिशि कंदा कयो, जेके प्यारा माण्हू जेके दिलि वारा माण्हू तव्हांजा आहिनि, तव्हांजे क़रीब आहिनि, उन्हनि खे कोशिशि कयो त तकलीफ़ न ॾियो. छो त अॼुकल्ह जेको दौरु हले पियो, ज़मानो हले पियो, ॾाढो ॾुखियो आहे. कोशिशि कयो तव्हां थोरो उन में हिसो घटि विझो पंहिंजो. ख़ुशि रहो ऐं माण्हुनि खे ख़ुशि रखण जी कोशिशि कयो. अली मुर्तज़ा हमारे साथ मौजूद हैं, कहते हैं सलाम, गुड आफ्टरनून. वालेकुम अस्सलाम, गुड गुड आफ्टरनून.

0: कभी रोड मेहरापुर शहर में मरीजन जो इलाज कंदा आहिन डॉक्टर साहब मुख्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि कॾहिं बि अव्हांखे मायूस नाहे थियणो का बि बीमारी लाइलाज शिफ़ा ॾियण वारी ज़ात अल्ला ताला जी आहे ऐं इलाज डॉक्टर कंदो अगरि अव्हांखे पिते में पथरी आहे गुर्दे जी पथरी आहे मसाने जी पथरी आहे पायल्स आहिनि नक जी हॾी वधियल आहे गले जा गुदूद वधियल आहिनि उन्हनि सभिनी बीमारियुनि जो बग़ैर ऑपरेशन जे यानि ऑपरेशन नाहे कराइणो बग़ैर ऑपरेशन जे कामयाब इलाज कयो वञे थो इन खां अलावा केॾो बि पुराणो अव्हांखे संधनि जो सूरु आहे जोड़नि जो सूरु आहे कुंदरग जो सूरु आहे उन्हनि सभिनी बीमारियुनि जो कामयाबु इलाज कयो वञे थो जिगर जी बीमारी आहे हेपाटाइटिस बी आहे हेपाटाइटिस सी आहे जिन ॿारनि जो कदु नंढो आहे कदु नथो वधे पियो या जिन जो मर्दनि या औरतुनि जेको मोटापो थी वियो आहे उन्हनि सभिनी बीमारियुनि जो कामयाबु इलाज कयो वेंदो आहे तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिए लाइव कॉल शामिल थी सघो था 0301-8196-851 डॉक्टर साहब खे असां ख़ुश आमदी चऊं था पंहिंजे प्रोग्राम में महफ़िल में मुहबत में जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे स्टूडियो में आया आहिनि डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम
1: अस्सलाम साईं
0: डॉक्टर साहब ठीक आहियो त बि ठीक आहे
1: जी साईं अल्लाह ताला जा अहसान
0: डॉक्टर साहब अव्हां कहिड़े कहिड़े ॾींहनि अलावा कहिड़े बि ईंदा आहियो ऐं अॼु कहिड़े मौज़ू बाबति ॼाण ॾींदा
1: औज़ु बिल्लाहि मिन शैतान जी बिस्म अल्लाह रहमान रहीम सलाहु वसलम पहिरियां त सभु तारीफ़ूं उन रब पाक छू जेको असांखे जीआरे थो खाराए थो रोज़ी ॾिए थो ख़ुशी ॾिए थो सभिनी ज़मीनी आसमानी आफ़तुनि खां महफ़ूज़ रखे थो असांजो प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जेको रोज़ाना बर वक़्त टाइम ते निश्चित थींदो आहे ऐं असांजी क्लिनिक जर्मन होम्योपैथिक क्लिनिक मेहरापुर शहर में हफ़्ते जा 6 ई ॾींहं जुमो छंछरु आचरु सूमरु ॿारहें जो ॾींहुं असांजी क्लिनिक ऑफ हूंदी आहे यानी क्लिनिक बंदि हूंदी आहे अरबा ख़मीस यानी 6 ॾींहं हिकु हफ़्ते जो असांजी क्लिनिक जर्मन होम्योपैथिक क्लिनिक मेहरापुर शहर में वधण पोटा पेट्रोल पंप जे साम्हूं कोचड़ी रोड ते मौजूदु हूंदी आहे सुबुह जो टाइमिंग जे हवाले सां सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं इन खां अलावा अव्हांखे ख़बर आहे त जेके रोज़मर्रा जा जेके मसाइल हूंदा आहिनि या जेके बीमारियुनि जे हवाले सां सिंधी ॾस हूंदा आहिनि उहे बि अव्हांखे हिन प्रोग्राम जी तवसुस सां जेको आहे सो पहुचाईंदा आहियूं या जेके नंढियूं या वॾियूं बीमारियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जी अवेयरनेस हिन प्रोग्राम जी शिनाख़्त आहे अहिड़े तरीक़े सां कहिड़ी बि बीमारी आहे चाहे पुराणो नज़लो ज़ुकाम आहे दम आहे जोड़नि जी बीमारी आहे या संदनि जो सूरु आहे या कुनरग जो सूरु आहे बीमारियूं आहिनि हेपाटाइटिस ए बी सी जेकी बि बीमारियूं आहिनि उन खां अलावा जेको आहे सो गुर्दे जी जेकी पथरी आहे या पिते जी पथरी जे हवाले सां बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाज जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ते कयो वेंदो आहे बवासीर जो कामयाबु इलाज अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं मौज़ूआतुनि जे हवाले सां ॻाल्हि कयूं त जेका सो असां वटि क्लिनिक ते जी मां ॻाल्हि कई त हर क़िस्म जी बीमारी जा पेशंट्स ईंदा आहिनि पर जॾहिं कुझु जेके ज़्यादा पेशंट्स जंहिं बीमारी जा ईंदा आहिनि यानी उहा सम्झंदा आहियूं त हिन वक़्तु उन जी वबा फैलिजी रही आहे या उहा बीमारी ज़्यादा थी रही आहे त उन जे बारे में अवेयरनेस ॾियणु असांजो कमु हूंदो आहे अहिड़े तरीक़े सां हिन दफ़े बि असांजे क्लिनिक्स ते खोड़ सारा त पेशंट ॿिया बि आहिनि लेकिन चमड़ी जूं बीमारियुनि जे में बि हिकिड़ी ख़ासि बीमारी हूंदी आहे सोरियासिस सोरियासिस छा आहे छो थींदी आहे या कंहिंखे थींदी आहे या जेकॾहिं थी वञे त उनखे जो कहिड़ो इलाजु हूंदो आहे उनजे बारे में नंढी अवेयरनेस जो सोरियासिस अहिड़ी बीमारी हूंदी आहे जो हीअ हिकु नंढी बीमारी नाहे नाले में हिकिड़ी सोरियासिस जे नाले सां बीमारी आहे 10-10 साल 20-20 साल पेशंट खे जेको आहे सो रहंदी आहे ऐं उहो मरीज़ जेको आहे सो दर बदर जेको आहे सो घुमंदो रहंदो आहे यानी हर शहर में हर डॉक्टर वटि लेकिन शिफ़ा जेको आहे सो उनखे घटि मिलंदी आहे जेकॾहिं कुझु वक़्त जे लाइ उहो ठीकु थींदो आहे त दुबारा वरी उहा बीमारी तकलीफ़ उनखे थी वेंदी आहे ऐं उहो पेशंट जेको आहे उन में जेको आहे सो मुबतला रहंदो आहे ऐं तमामु उन में ॿियूं बि खोड़ सारियूं पेशंट्स खे तकलीफ़ूं खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे ऐं ॻाल्हि कई त सोरियासिस क्रोनिक असां चवंदा आहियूं हूंदियूं आहिनि ऐं ऑटो इम्यूनी डिज़ीज़ उहा हूंदी आहे जेके अंदरियां ई जेके पंहिंजा सेल्स हूंदा आहिनि जिस्म जा जॾहिं डानिया उन्हनि में फॉल्ट थियणु लॻंदो आहे त पंहिंजो ई जिस्म जेको आहे सो यानी हुन सां विहण लॻंदो आहे ऐं पोइ जेको आहे सो इम्यून या जेके बि डेथ थियणु लॻंदा आहिनि ऐं पोइ उहा बीमारी अहिड़ी तरीक़े सां उन बीमारी में थींदो छा आहे थींदो इहो ई आहे त जेको आहे सो चमड़ी हूंदी आहे खुर्दनी थी बि हंध ते यानी निर ते पेट

0: कराई बीहंदा ऐं हुनखे फ़र्क़ु न पियो ऐं ॿिनि महीननि खां पोइ ॿिनि महीननि जे इलाज दौरान असां वटि अलाह जी महिरबानी सां हाणे हू बिल्कुलु 100%
1: सिहतमंद आहे. हुन जो फेस वग़ैरह हुन जो चहिरो मुंहुं
0: बिल्कुलु ऐं
1: हुनजी फेस पैरालाइज़ माना हुनजी वॉच वग़ैरह फ्री वेंदी आहे, ज़बान ते असरु पवंदो आहे, ज़बान फ्री वेंदी आहे.
0: अलहमदिल्ला हाणे हू बिल्कुलु ठीकु थी वियो,
1: तमामु बहितरीन. हक़ीक़त इहा आहे डॉक्टर साहिबु, पहिरियों दफ़ो ॿुधां पियो त कंहिं 12-13 साल जे कंहिं नंढड़े खे पैरालाइज़ थियो हुजे, माना हुनखे अधरंगो थियो हुजे.
0: अलाह ताला जी महिरबानी सां पेशंट शिफ़ायाब थी वञे थो, असां लाइ इहा ई जेको आहे सो ख़ुशी जी ॻाल्हि आहे.
1: सही था चओ. ऐं त अक्सर करे चवंदा आहिनि त पैरालाइज़ जेको आहे अधरंगो, इहो थींदो आहे हिकु ब्लड प्रेशर जे करे, या एजड माण्हू खे या वॾे खे ज़्यादा थींदो आहे जो हुनखे को अहिड़ो टेंशन हूंदो, हुन में बी पी हाई थी वियो, या हुन जेको आहे सो घणो कुझु अहिड़ो कयो जेको उजागो वग़ैरह तमामु घणो लिमिट खां वधीक जंहिंजे करे बी पी हाई थींदो, लो थियो, या उन में जेको आहे सो थी वियो. 12-13 साल वारे खे पैरालाइज़ अधरंगो थियणु माना हिकु ॾाढी माना मां सम्झा थो रेयर केस अहिड़ा हूंदा.
0: कुझु कुझु केस
1: तजुर्बो आहे हिन में, तव्हां ब्रीफ करे सघो था त कॾहिं थियो आहे, माना घणनि खे थिए थो.
0: ॿारनि खे काफ़ी घटि थींदा आहिनि अहिड़ा घटि केसिस, लेकिन थींदा ज़रूरु आहिनि.
1: अच्छा, थींदा ज़रूरु आहिनि. जीअं हीउ अधो हुयो, नंढड़ो हुयो,
0: अहिड़ा कई सारा पेशंट असां वटि पहिरां बि जेको आहे सो अची चुका आहिनि,
1: अची चुका
0: आहिनि. हीउ जेको आहे सो पेशंट हुयो जंहिंखे असां छोजो मां पहिरां बि पंहिंजे प्रोग्राम में चई चुकियो आहे त असां जेकी दवाऊं ॾींदा आहियूं त हिकु त असांजी स्टडी हूंदी आहे, उनखां पोइ पंहिंजे तजुर्बे में आयल हूंदियूं आहिनि, त पोइ ई जेको आहे उन पेशंट खे असां ॾींदा आहियूं वधीक शिफ़ा अल्लाह ताला जे
1: हथ में, अल्लाह ताला जी ज़ात शिफ़ा ॾींदी आहे. प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जी महिरापुर FM 94 जो आवाज़. तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था. प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु 30 साल तजुर्बो रखंदड़ सीनियर डॉक्टर आहिनि असांजे स्टूडियो में मौजूदु. मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि जेकी इस्लामाबाद खां वठी करे इस्लामाबाद, कराची, नवाबशाह जा मशहूरु मारूफ़ डॉक्टर आहिनि. डॉक्टर साहिबु मोरो में पंहिंजो ख़िदमत सर अंजाम ॾिनो. मेहरापुर वासियुनि जे लाइ इहा ख़ुशकिस्मती आहे जो हिकु एॾो वॾो डॉक्टर असांजे मेहरापुर शहर में मौजूदु आहे, जो डॉक्टर साहिबु वटि परे परे खां ॾिसो बलोचिस्तान जा माण्हू बि डॉक्टर साहिबु वटि अचनि था, इन खां अलावा पंजाब जा माण्हू डॉक्टर साहिबु वटि अचनि था. ईअं न आहे जो इहा हिकिड़ी फैसिलिटी आहे, सहूलियत आहे मेहरापुर उन जे पसगिरदाई वारनि जे लाइ जो डॉक्टर साहिबु हिते असां वटि मौजूदु आहे मेहरापुर शहर में. डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो माहिरु डॉक्टर आहे, गुर्दे जी पथरी हुजे, मसाने जी पथरी हुजे, पिते जी पथरी हुजे, उन जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाब इलाज कनि था. संदनि जोड़नि गोॾनि जो सूरु, कुंदरग जो सूरु, नक, कन, गलो, पुराणो नज़लो, निछूं, मथे जो सूरु, अधु मथे जो सूरु आहे, नज़र जी कमज़ोरी आहे, कन वहे थो, कन जो सूरु घटि ॿुधण में अचे थो, शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे, दिलि जा मर्ज़ आहिनि, फाल जी खंघि, टीबी, मादे जो सूरु, मादे जी अल्सर, त्री जो वधण, जिगर, हेपाटाइटस बी सी, इन खां अलावा जिन ॿारनि जो कदु नथो वधे, औरतुनि में वज़न जिन जो नथो वधे, या जिन औरतुनि या मर्दनि जे जो वज़न वधी वियो आहे, या मर्दनि ऐं औरतुनि जे पोशीदा बीमारियुनि जो डॉक्टर साहिबु कामयाबु इलाजु कंदा आहिनि. डॉक्टर साहिबु हर अरबा, ख़मीस, जुमो, छंछर, आचर ऐं सूमर ते, यानी हफ़्ते जा 6 ॾींहं मेहरापुर शहर में मौजूदु आहिनि. जर्मन होम्योपैथी क्लिनिक, यानी जर्मनी जेको मुल्क आहे उनजी फ्रेंचाइज़ आहे. डॉक्टर साहिबु उहा फ्रेंचाइज़ हिते खणी आयो कराची ऐं हैदराबाद खां बाद में मेहरापुर शहर में. डॉक्टर साहिबु जे तावन सां इहा फ्रेंचाइज़ हिते आई ऐं इन तावन जे करे डॉक्टर साहिबु जूं महिरबानियूं आहिनि जो हर जुमे, छंछर ऐं आचर ते, यानी हफ़्ते जा जेके 3 ॾींहं आहिनि, चेकअप फीस उहा बिल्कुलु फ्री आहे. डॉक्टर साहिबु जेकी चेकअप फीस आहे बिल्कुलु मुफ़्त रखियल आहे. प्रोफेसर डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु, तमामु घणी महिरबानी दोस्तो, मां खे ॿुधाईंदा हलूं त डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि, जेकी सिहत बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि. तव्हां असांजे प्रोग्राम में बज़रिया लाइव कॉल शामिलु थी सघो था, कंहिं बि बीमारी बाबति डॉक्टर साहिबु खां पुछी सघो था. त डॉक्टर साहिबु खे अवां बहितरु आहे जेकी फस्ट एड आहे, फस्ट एड मिसाल हाणे नारे वारा माण्हू आहिनि, परे परे वारा माण्हू आहिनि, उन्हनि जे लाइ बहितरु आहे. बाक़ी अवां डॉक्टर साहिबु खे रूबरू ॾेखारे वञो त वधीक बहितरु आहे. डॉक्टर साहिबु जो ख़ासि महिरबानी. डॉक्टर साहिबु अॼुकल्ह तमामु घणी गर्मी आहे, तव्हां मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में जीअं उहो फारवन जी ॼाण ॾेई चुका आहियो, माना गर्मी खां वॾो बचा आहे फारवा, ऐं ॿियो बि कुझु इहो मां सम्झां थो खीरे जे बारे में तव्हां ॼाण ॾिनी, उन जा फ़ाइदा मां ॿुधाया त गर्मी में ज़्यादा इहो इस्तेमालु करणु घुरिजे, फ़ाइदेमंद आहे. अहिड़ी का ॿी बि मां सम्झां थो शइ हुई जेका गर्मी में फ़ाइदे वारी शइ हुई, त हिन महिल गर्मी सफ़ा चुट आहे असां वटि, बे इंता गर्मी आहे, छो जो हे जून खां बाद में जुलाई जेको हले पियो पंहिंजो जीअं शुरू थियो आहे त माना जुलाई में गर्मी जी तमामु घणी शिदत आहे, ज़ोर आहे, त इन बारे में चवंदासीं कुझु ॼाण ॾींदा असांजे मौजूदु ॿुधंदड़नि खे।
0: जी साईं, बिल्कुलु गर्मी गुज़िरियल टिनि चइनि महीननि खां वठी ज़ोर शोर ते आहे ऐं आईंदा अञा ही टे महीना जेको आहे सो गर्मी तमामु घणी हलंदी। हिन एहतियात अवां सभिनी खे ख़बर आहे त पहिरियां बि ॿुधायो आहे, चाहे नंढो हुजे वॾो हुजे त उन्हनि खे एहतियात इहो ई करिणो आहे त पाण खे डिहाइड्रेट थियण खां पाण खे बचाइणो आहे, यानी पाणी ज़्यादा खां ज़्यादा इस्तेमालु करिणो आहे, ॾींहं में ॿ टे दफ़ा वेंझणो आहे, कैप जो इस्तेमालु करिणो आहे, बग़ैर कैप जे यानी मथो ढके जेको आहे सो ॿाहिरि निकिरणो आहे, मथे ढकण खां अलावा ॿाहिरि नाहे निकिरणो, जेकॾहिं कमकार आहे त ॿाहिरि माण्हू निकिरे, जेकॾहिं कमकार न आहे त ख़्वाम खां जेको आहे सो ॿाहिरि न निकिरे, ऐं कोशिशि करे त जेको आहे सो टे चई बजे खां बाद में जेको आहे सो ॿाहिरि निकिरजे, ॿारहें खां वठी टी चई बजे ताईं जो वक़फ़ो करणु हुन जे लाइ तमामु ज़रूरी आहे, छो जो इन टाइम में तमामु घणी हीटअप हूंदो आहे ऐं इन में हीट घणी लॻी सघे थी, जंहिंजे करे जेको आहे सो हीट स्ट्रोक थी सघे थो, ऐं हीट स्ट्रोक थींदो आहे तव्हांखे ख़बर आहे त उन में डिहाइड्रेशन जिस्म थी वेंदो आहे, पाणी जी नमकियात जी कमी थी वेंदी आहे, पोइ माण्हू हाइपो में वञी सघे थो ऐं बेहोश थी सघे थो, ऐं बेहोशी खां पोइ ॿिया वॾा नुक़सान थी सघंदा। इन जे करे कोशिशि इहा करणी आहे त पाणी ज़्यादा खां ज़्यादा इस्तेमालु करिणो आहे ऐं थधियूं शयूं जेको आहे सो इस्तेमालु करणियूं आहिनि, थधियुनि शयुनि में जीअं मां ॿुधाईंदुसि, छो जो जीअं अॻे दफ़े फार्मा ॿुधायोसीं त ॾिसो हर फ्रूट जी हिकिड़ी लिमिटेड जेको आहे सो पंहिंजी सीज़न हूंदी आहे, उन खां पोइ हू ख़तमु थी वेंदो आहे। हिन वक़्तु जेकी सीज़न आहे ऐं उहो बि लिमिटेड आहिनि, जेको खीरो महीना जेको आहे सो हूंदो आहे, लेकिन हिन वक़्तु उहो बि तमामु ज़रूरी आहे, छो जो इहे उहे फ्रूट आहिनि जिन में 90% जेको आहे सो पाणी आहे ऐं उहे असांजे जिस्म जे लाइ तमामु ज़रूरी आहिनि, जेके असांजे खुश्की खे बुझाइनि था, यानी जेकी खुश्की थियण ॾींदा आहिनि, जेकी खुश्की हूंदी आहे उन खे ख़तमु कंदी आहे। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो अॼुकल्ह तमामु हिकिड़ी बहितरीन सौगात आहे, न सिर्फ़ु आम माण्हू जे लाइ बल्कि शुगर वारे मरीज़ जे लाइ बि जेको आहे सो जामन जंहिंखे उहो तमामु हिकिड़ो बहितरीन आहे, चाहे वात में छाला हुजनि या खुश्की जी तकलीफ़ हुजे या मादे जी ख़राबी हुजे, मादे में गर्माइश हुजे, जिगर जी ख़राबी हुजे, उन में ॼमूं जेको आहे सो बहितरीन, आलू जिगर जी ख़राबी हुजे उन में